ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

समर्थ छंद यात भाग घेणारे कलाकार रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, शरद जांभेकर, शिवानंद पाटील, उपेंद्र भट, अनुराधा मराठे आणि उत्तरा केळकर. सहगायक राम दीक्षित, भगवंत कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, राहुल चिटणीस, स्मिता वाळके, अंजली पोहनकर आणि नीना चिटणीस. वादक पखवाज अर्जुन शेजवळ, तबला माधव पवार, पूरक तालवाद्य दीपक बोरकर आणि विजय जाधव, व्हायब्रोफोन राजेश देव, इलेक्ट्रिक सिंथेसायझर उज्ज्वल वढावकर, सतार शशांक कट्टी, बासरी सुधीर खांडेकर, ऑर्गन मकरंद कुंडले, वाद्य संचालन उज्ज्वल वढावकर, ध्वनिमुद्रण अविनाशोक वेस्टर्न आउटडोर, संकलन आणि संगीत दिग्दर्शन सुधीर मोघे आणि निर्माता अरुण गोडबोले.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण नेहमी अशा काही प्रेरणादायी गोष्टी ऐकतो की ज्यामुळे आपल्यालाही स्फुरण येतं, आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि आपण जीवनाकडे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोही बदलत असतो। आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक उत्तम असं यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि त्यांच्याकडे पाहत असताना निश्चित आपली मान उंचावते आणि त्यांचा हा जो यशाचा प्रवास आहे तो जाणून घ्यायलाही आपल्याला आवडतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री समीर महाजन यांना। ते मूळतः राहणारे उदगीर येथील आहेत आणि त्यांनी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून 2002 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रँचमधून त्यांनी पदवी घेतलेली होती। सध्या ते गेल्या 8 वर्षापासून अमेरिका या ठिकाणी राहत आहेत आणि त्या ठिकाणी ते सिनियर टेक्निकल लीड या पद्धतीनं त्यांचा एक जॉब प्रोफाईल आहे। तेव्हा आज आपण त्यांचा पूर्ण यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि आपल्यालाही जर विद्यार्थी मित्रांनो, जर किंवा जे ऐकणारे सर्व आमचे श्रोता आहेत, युवा मित्र आहेत, आपल्यालाही अशा पद्धतीनं यशाच्या मार्गावर जर मार्गक्रमण करायचं असेल तर आजची मुलाखत आपल्याला निश्चितच ते लाभदायक ठरणार आहे। सर्वप्रथम श्री समीरजी महाजन, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणा।
2: धन्यवाद
1: समीरजी। जसं मी आत्ता तुमचं एक इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही 8 वर्षाला अमेरिकेत राहतात, तर सर्वप्रथम तर आम्हाला तीच क्युरिओसिटी की तुम्ही अमेरिकेमध्ये तुमचं लाईफ कसं आहे ते सांगा। अगोदर
2: तिथलं लाईफ इथल्यापेक्षा खूप बेटर आहे आणि काम पण तिथे तुम्हाला म्हणजे नॉर्मल वर्किंग आवर्समध्ये काम करायला मिळतं, जे की इथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये IT मध्ये मिळत नाही। इथं तुम्हाला ट्राफिकमध्येच तुमचे 2-3 तास जातात जाणं येणं, तर तिथं तसं नाही आहे। अँड ओवरऑल तुम्ही क्लायंटच्या जवळ असता, यू ॲक्च्युली फेस द क्लायंट इच अँड एव्हरी डे, त्याच्यामुळं फरक पडतो आणि म्हणून प्रोफेशनली पण तिकडं तुम्हाला जास्त थोडंसं आय विल से स्कोप आहे इथल्यापेक्षा जास्त, आणि आपली पर्सनल लाईफ जी आहे ती पण तिथे थोडीशी सुविधा जास्त असल्यामुळं थोडंसं तिथं सोपं जातं राहायला ॲज कम्पेअर्ड टू आपल्या इथं मेट्रोजमध्ये राहायला। पण हॅव्हिंग सेड दॅट, इथं राहणं पण तेवढंच मजेशीर आहे आणि तिकडं पण तेवढंच चांगलं आहे, म्हणजे दोन्हीकडेही असं तिकडचे काही प्रोज आहेत, इकडचे काही प्रोज आहेत आणि तिकडं पण काही कमी आहे आणि इकडं ती जास्त आहे असं आपण म्हणू शकतो। आपण असं नाही म्हणू मी असं नाही म्हणणार की

0: यूएसला किंवा दुसरीकडे कुठं डेव्हलप्ड कंट्रीमध्ये राहिलेलं चांगलं. आय विल नेव्हर से दॅट, बट लाईफ इज इझी देअर ॲज कम्पेअर्ड टू इंडिया.
1: निश्चितच, कारण आपण गेले 7-8 वर्ष झालं अमेरिकेमध्ये आहात, त्यामुळे आपण जे काही सांगताय त्याच्यामध्ये निश्चितच काही ना काहीतरी एक अर्थ दडलेला आहे, तो शोधणं आवश्यक आहे. पण मूळतः आपण जर समजा तुमच्या अगोदरच्या जीवनाकडे जर वळलं, म्हणजे तुम्ही इसवी सन 2002 साली आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं कम्प्लीट एज्युकेशन केलं, तर हा 2002 कालावधी कसा होता, तुमचा ॲडमिशन इथं घेण्याचा विषय कसा झाला, तो विषय पण थोडा.
0: माझं 12वीचं रिझल्ट आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आम्हाला इथलं ॲडमिशन मिळालं, तर आमचे माझे मामा जिथं स्वतः प्रोफेसर असल्यामुळं मला एक कम्फर्ट लेवल होता, त्याच्यामुळे मग मी डोळे झाकून इथं आलो. इथले 4-5 वर्ष खूप मजेत गेली, म्हणजे आता सुद्धा मला उस्मानाबादचं कोणी भेटलं किंवा नाव काढलं की खूप असं छान वाटतं आपलं गाव असल्यासारखंच. त्याच्यामुळं इथले जे मेमरीज आहेत, आय एम ऑलवेज फॉन्ड ऑफ दीज मेमरीज. आणि हां, म्हणजे त्यावेळेसचं कॉलेज आणि आताचं कॉलेज कम्प्लिटली डिफरंट आहे. त्यावेळेस रिसोर्सेस खूप कमी होते आणि आता मला नक्की असं वाटते की आजचे जे विद्यार्थी आहेत ते आमच्यापेक्षा खूपच वेगळ्या लेवलचे तयार विद्यार्थी आहेत. म्हणजे आम्हाला जे डिग्री झाल्यानंतर आम्हाला जो कॉन्फिडन्स होता आणि आताच्या मुलांचा जो कॉन्फिडन्स व्हाईल दे आर डुईंग एज्युकेशन, तो नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. बिकॉज मागच्या 20 वर्षामध्ये खूप मोठी जे रिव्होल्युशन काइंड ऑफ थिंग झालेलं आहे, टेक्निकल रिव्होल्युशन, त्याच्यामुळं डेफिनेटली आजचा पास्ट आउट विद्यार्थी इज मच बेटर दॅन आवर आमच्या टाईमचा.
1: सर, आणखी एक याच्यामध्ये असा विषय होतो समीरजी, की जसं आपण जुन्या काळातली आठवणी काढल्या, तर 2002 साली म्हणजे साधारण तुम्ही 1998 साली इथं ॲडमिशन घेतलेलं असणार आहे, तर त्या 4 वर्षाची जर्नी कशी होती? तुम्ही ज्यावेळेस आज पहिल्यांदा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आलं साधारणतः 15-20 वर्षानंतर, तर तुम्हाला जुन्या आठवणींना उजाळा देत असताना, त्या स्मृती जागवत असताना तुम्हाला आणखी काय काय आठवतं?
0: म्हणजे सगळे मित्र आठवतात, आमचे सगळे प्रोफेसर्स आठवतात, कॉलेजमधली केलेली मस्ती आठवते, आमचे गॅदरिंग्स आम्ही खूप एन्जॉय करायचो. म्हणजे गॅदरिंग आमचे 4-4 दिवस चालायचे आणि इट वॉज अ सेलिब्रेशन, तर आम्ही पार्टिसिपेट पण करायचो त्याच्यामध्ये, ते खूप आठवतं. आणि आमचे ज्या रूम्स होत्या उस्मानाबाद सिटीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहिलो, तिथे आमचे ग्रुप्स होते, चांगले दिवस होते, काही वाईट दिवस होते, सगळंच म्हणजे एव्हरीथिंग इज यु नो नॉस्टॅल्जिक.
1: बर, आणि मग आता याच्या आणखी थोडंसं पाठीमागं जायचं म्हटलं, तर तुम्ही इंजिनिअरिंग तर कम्प्लीट केलेलं सांगितलं, आता अमेरिकेत आहेत, तो ती पण जर्नी अजून थोडीशी आपण पाहणार आहोत, पण तुमचं स्कूलिंग कसं झालं आणि तुम्ही ज्यावेळेस शाळेला होता त्यावेळेस तुम्ही असं काही तुमचं एम होतं का की इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आपल्याला अमेरिकेमध्ये जायचं किंवा बाहेर देशामध्ये काम करायचं असं काही?
0: नाही, तसा काही माझा एम नव्हता. म्हणजे इंजिनियर होऊन काय कुठेतरी काम करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं, तेवढंच फक्त एम होता. पण हे आपोआप होत गेलं. आधी मी 1-2 वर्ष टीचर पण होतो डीवाय पाटीलला पुण्याला, मग मी आय टी मध्ये आलो, मग मी 3-1 वर्ष साऊथ आफ्रिकेला होतो, परत मग पुण्यात काही वर्ष राहिलो. पण हे ह्याच्यासाठी मला काही खास प्रयत्न नाही करावा लागला आणि हे कोणासोबत पण होऊ शकतं. तुम्हाला चान्स मिळाला बाहेर जायचा, तुमची इच्छा असेल जायची, तर तुम्ही तिकडं जाऊन शॉर्ट टर्ममध्ये परत येऊ शकता किंवा तुम्हाला आवडलं तर तिकडंच राहू शकता, इट्स अप टू यू.
1: अच्छा, मग आता तुमचं 2002 साली पासआउट झाला होता, त्यानंतर तुम्ही 2015 साली अमेरिकेला गेलात, या दरम्यानचा जो कालावधी होता, मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं किंवा ॲज अ लेक्चर म्हणून काम केलं, मग त्यासाठी काही आपण स्वतःला असं काही तपासून पाहावं लागतं का, त्याला काही कसोटी असतात की आपल्याकडे अशा अशा पद्धतीच्या क्वालिटी असल्या पाहिजेत रादर दॅन द एज्युकेशन?
0: नाही, फक्त नवीन गोष्टी शिकायला तयार पाहिजे. म्हणजे यू शुड नेव्हर मॅरी अ टेक्नॉलॉजी. तुम्हाला एक टेस्टिंगचा मी कोर्स केला आहे, मी टेस्टिंग करतो, दुसरं काही मी करणार नाही असं नाही. यू शुड बी ओपन टू ऑल द ऑपॉर्च्युनिटीज विच आर कमिंग युअर वे. त्याच्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे. नवीन नवीन गोष्टी येतात मार्केटमध्ये, त्या सगळ्या आपल्याला सगळ्या काही येणं शक्य नाही आहे, पण तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, नेव्हर से नो अँड गो अहेड फॉर दॅट.
1: अच्छा, तुम्ही 2002 साली कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, त्यानंतर 2015 आता 2022 असं चालू आहे, किती बदल झालेला आहे तुमच्या त्यावेळेसच्या ज्ञानामध्ये आणि आत्ताच्या?
0: खूप प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे आता सुद्धा आम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे आज जे मी काम करतो ते मला 4 वर्ष आधी काहीच माहिती नव्हतं. म्हणजे हे आम्ही सुरुवात ज्या कामामध्ये केली 2000 2003-2004 मी आय टीमध्ये आलो. सुरुवातीला जे मी काम करत होतो ते आता कम्प्लीट म्हणजे इट इज ऑफ नॉट रिलेव्हन्स राईट नाऊ. ते पूर्णपणे बदललेलं आहे आता.
1: अच्छा, आता जसं की तुमचं तुम्ही मूळतः राहणारे उदगीरचे असं म्हटलेलं आहात, म्हणजे तो साधारणतः आपल्या मराठवाड्यातलाच भाग आहे, एका टोकाचा भाग आहे, तसंही आपण त्याला ग्रामीण भाग म्हणू शकतो तुलनेनं आपण पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये. तर अशा भागातून येत असताना मग आपली स्वतःची मेंटॅलिटी कशी असायला हवी, कारण मूळतः कसं आहे की मराठवाड्यातल्या मुलांचे न्यूनगंड मनामध्ये असतो, इन्फर्टी कॉम्प्लेक्स असतो, पुढे कसं जायचं, सिटीमध्ये कसं राहायचं, असा एक भाग असतो. आजच्याही एवढ्या मोबाईलच्या आणि 5G जमान्यामध्ये सुद्धा तसा एक कॉम्प्लेक्स दिसून येतो काही विद्यार्थ्यांना. ज्यावेळेस मी
0: पण नक्कीच कमी झाला असेल आधीपेक्षा. आधी आम्हाला पुण्यामध्ये उतरलं की टेन्शन यायचं की कोणाला काय बोलायचं, कसं बोलायचं. आजच्या मुलाला मला नाही वाटत की तो प्रॉब्लेम असेल की नवीन ठिकाणी जाऊन कसं बोलावं, पण आमच्या वेळेस तो खूप मोठा प्रॉब्लेम होता.
1: अच्छा, लँग्वेजचे बॅरियर्स किती येतात, इंग्रजी आणि मराठी?
0: फॉर्च्युनेटली माझ्यासाठी कधीच नाही आला. मी आधीपासूनच म्हणजे आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी गुड इन इंग्लिश. मला तो प्रॉब्लेम नाही आला, बट बऱ्याच लोकांना येतो तो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे ते त्याच्यावर पण बरेच उपाय आहेत.
1: आम्ही आमच्या त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण
0: अडचणी येतात, पण त्याच्यावर मात कशी करायची. आम्ही आमच्या रूममध्ये 5 राहायचो. आम्ही सगळेजण ठरवलं की आपण इंग्लिशमध्येच बोलायचं. आता फॉर 2-3 आम्ही सगळं कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच केलं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा झाला.
1: तुम्हाला असं काय वाटतं का की जसं आता समजा तुम्ही जर समजा इंजिनियर होऊन जर समजा उदगीरमध्येच असतात किंवा उसावांमध्ये असतात किंवा अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असता ना, आता अमेरिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या जगामध्ये फिरून येता, हे आउटर वर्ल्ड जे आहे ते आपल्या व्हिजनमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक करतो का?
0: हो, खूप करतो फरक. तुम्हाला नवीन नवीन ठिकाणचं राहणीमान कळतं, तुम्हाला नवीन नवीन कल्चर कळतात आणि वागायचं कसं ते कळतं.
1: अच्छा,
0: म्हणजे आता तुम्ही मला एखाद्या अनोळखी माणसाला बोलायला सांगितलं तर मला खूप सहजपणे बोलता येईल. मी जर उदगीरमध्ये राहिलो असतो तर ते थोडंसं अवघड झालं असतं.
1: अच्छा अच्छा, तुम्ही असा काय फरक बघता की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटता उदगीरमध्ये जाऊन, किंवा त्यांच्या विचारामध्ये असेल, तुमच्या विचारामध्ये असेल, दृष्टी काय असं तुम्हाला फरक दिसतो का?
0: हां, तो तर पर्सनल विषय झाला. म्हणजे मी इथं राहिलो असतो तरी माझा विचार सगळ्यांपेक्षा वेगळेच राहिले असते. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आय मीन,
1: नाही, मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला मी आपल्याला की जसं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, या ठिकाणी ऐकणारे बरेचसे जे विद्यार्थी मित्र असणार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असणार आहेत, तर त्यांनी त्यांचं व्हिजन समोर ठेवत असताना त्यांनी कुठली विचारशैली त्यांनी स्वतः अक्वायर केली पाहिजे आणि त्यांनी कुठल्या व्हिजननं पुढे गेलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मी विचारतो.
0: हा, म्हणजे व्हिजन जर तुम्ही मोठं ठेवलात
1: स्वतःला कशा पद्धतीने.
0: हा, मोठं व्हिजन ठेवलात. व्हिजन म्हणजे USला जाणं असं काही किंवा कोणत्या एक पर्टिक्युलर कंट्रीला जाणं इज नॉट अ व्हिजन. तुम्हाला आयुष्यातून पुढे काय करायचं आहे, तुमचं काही स्पेसिफिक गोल्स जर तुम्ही ठरवले तर तुम्हाला मग ते अचीव करायला सोपं जातं. पण जनरली आपल्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये असं होतं की तुमचं सध्या जे स्टेटस आहे की मला जॉब मिळेल का आणि जॉब मिळाल्यानंतर प्रगती होईल का, ह्याचा आन्सर एकच आहे की तुम्ही डेडिकेशननं जर काम केलं, हार्डवर्क केलं, तर तुम्हाला नक्की लवकरात लवकर सक्सेस मिळतच. ते सक्सेस कोणत्याही रूपामध्ये होते पण मिळतं, फक्त त्याच्यामध्ये हार मानायची नाही आणि प्रयत्न करत राहायचे. सुरुवातीला चांगला जॉब नाही मिळणार, कमी सॅलरी मिळेल, पण त्या जे काही जॉब मिळाला आहे त्याच्यामध्ये तुमचं 100% देणं तुमच्या हातात आहे. बाकी ते पुढं काय होईल त्याचा आत्ताच विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. एक तर हे आहे, दुसरं तर आहे की गोल मोठे ठेवायचे.
1: अच्छा, आता जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या जर्नीमध्ये असं आता एकदम स्मूथ तर झालं नाही, तुम्ही म्हणलात की एवढ्या काही अडचणी निर्माण झालेल्या नाहीत, तरी सुद्धा काही ना काहीतरी अशा अडचणी आलेल्या.
0: नाही, अडचणी खूप आल्या. मी म्हणलो की कम्युनिकेशनची अडचण नाही आली.
1: अच्छा, ओके.
0: बाकी अडचणी तर खूप आल्या. जॉब्समध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात. बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही एका नवीन कंपनी जॉईन केली, तुम्हाला चांगली एक मोठी पगार मिळालेली आहे आणि तुम्हाला ज्या कामासाठी घेतलंय ते प्रोजेक्ट बंद झाला. मग तुमच्या डोक्यावरती लटकती तलवार आहे की तुम्हाला कधी पण ते काढून टाकू शकतात. असं रॅम्प डाऊन खूपदा झालेले आहेत आणि US असताना पण झालेले आहेत. तिथं तर होणं खूप अवघड आहे इथल्यापेक्षा. आता मी तिथं प्रायव्हेट कन्सल्टंट आहे, त्याच्यामुळे समजा माझ्या कंपनीला माझी गरज नाही तर ती माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. पण हे अप्स अँड डाऊन चालत असतात. सुरुवातीला त्याचं टेन्शन येतं पण नंतर इट इज पार्ट ऑफ लाईफ. त्याच्यात काही हे नाहीये. मार्केटमध्ये
1: हे कसं टॅकल करायचं, कारण आजकालच्या आता जसं तुम्ही म्हटलात ना, कारण 2002 एज्युकेशनमध्ये तुमच्यामध्ये जी सहनशक्ती असणार आहे ती सहनशक्ती आजच्या याच्यामध्ये तुलनेनं कमी असणार आहे.

0: होतच सिलेक्ट, कारण जग खूप मोठं आहे, रिक्वायरमेंट खूप मोठी आहे, आणि आपला जो जॉब आहे तो एक जॉब आहे आणि 1 मिलियन जॉब्स आहेत तुमच्या अराउंड, त्याच्यामुळं नथिंग टू वरी.
1: बरोबर. तुमच्या घरून असं तुम्हाला कधी विषय होता का की तुम्ही अशाच पद्धतीचं एज्युकेशन घ्यावं किंवा तुम्ही अशाच
0: पद्धतीने? नाही नाही असं काही नव्हतं.
1: तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे?
0: माझे बाबा शिक्षक होते.
1: अच्छा.
0: उदगीरला.
1: हो.
0: आणि आई हाऊस वाईफ होते.
1: बर. अच्छा. आणि आता मग तुम्हाला काय वाटतं की भविष्यामध्ये, आता 8 वर्ष झालं तुम्ही तर अमेरिकेमध्ये राहत आहात, पण पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून असं काही अचीवमेंट करण्यासारखे विषय आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये?
0: हो, खूप विषय आहेत अजून अचीवमेंटचे. आता तिथं मी ऑलमोस्ट सेटल झालो आहे. इथं पण माझं एक घर आहे, तिथं पण माझं एक घर आहे.
1: अच्छा.
0: तसं म्हणजे अचीव करण्यासारखं बरंच काही राहिलं आहे अजून.
1: बरं.
0: जे आतापर्यंत जे देवाच्या दयाने मिळालं आहे ते सगळं चांगलंच आहे. भविष्यामध्ये पण मुलांना चांगलं शिक्षण देणं वगैरे ते आहेच आपल्या पाइपलाईनमध्ये.
1: मग आता जे मुलं आता सध्या जे अस्पायरिंग स्टुडंट आहेत सगळे, जे की या पद्धतीने विचार करत आहेत, मग ते तुम्ही जसं म्हटलं ते फक्त अमेरिकेला किंवा जर्मनीला असंच जावं असा काय भाग नाही आवटा, पण तरीसुद्धा आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना तुम्ही मग असे कुठले गोल्डन वर्ड सांगू इच्छिता आणखी की जेणेकरून त्यांना आणखी थोडंसं मोटिवेशन भेटू शकतं?
0: हार्डवर्क
1: रियालिटी कळेल.
0: हार्डवर्कच म्हणजे तुम्हाला त्याला ऑप्शनच नाही आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळतच राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे वर्क लाईफ बॅलेन्स खूप महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा, पण एका लिमिटच्या वर नाही. आधी तुमची फॅमिली आणि मग तुमचं काम. 8 तासाच्या वर जर तुम्ही स्वतःची सवय लावून घेतली तर तुमच्या कंपनीला ते पाहिजेच आहे. तुम्ही 8 तासामध्ये जे काम करतात ते 8 तासामध्येच करायचं. जे लोक 16 तास बसतात ते ऍक्च्युअल काम 4 तास करतात. ते जास्त काम नाही करत, ते फक्त त्याला म्हणायचं नॉनसेन्स वर्क करतात.
1: अच्छा. अच्छा.
0: वर्क लाईफ बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: अच्छा. जसं की आम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून काही विद्यार्थी पासआउट झालेले होते, ठीक, राजेश घेवारी म्हणून एक आमच्याकडे आलेले होते, त्यांचा पण आम्ही इंटरव्ह्यू केला होता. तर त्यांनी एक सांगितलं की त्यांचा जॉब सोडून त्यांनी एक कंपनी स्थापन केली बेंगलोरमध्ये, आणि ते मग काही लोकांना एम्प्लॉई ठेवलं. त्यांनी अशी पण एक विनंती केली होती की जर आपल्या उसाच्या परिसरातून कोण असे असतील तर ते येऊन त्या ठिकाणी काम करू शकतील किंवा त्यांना गायडन्स करायला तयार. तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये असं काय तुमचं व्हिजन आहे का स्वतःची कंपनी काढणं
0: किंवा? तरी नाही आहे तसं व्हिजन माझं. माझं एक आयटी सोडून दुसरं काही बाकीचे बिझनेस करण्याचा प्रयत्न चालू आहेत. तर मग आयटीमध्ये असं माझा आत्ता तरी विचार नाही.
1: अच्छा.
0: अजून मी जास्तीत जास्त 10 वर्ष काम करेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही.
1: अच्छा.
0: तोपर्यंत मला माझं सगळं सेटल करायचं, रिटायरमेंट लाईफ वगैरे.
1: अच्छा. तुमच्या काय असा आवडीनिवडी हॉबीज म्हणजे असं काही आम्हाला?
0: हो, मी म्युझिक स्टुडंट आहे. क्लासिकल म्युझिक शिकतो मी.
1: आता सध्या पण?
0: हो, सध्या पण शिकतो.
1: अच्छा. तुम्ही काय गाऊ शकता?
0: हो, मी लहानपणी शिकलोय. मग नंतर खूप 25 वर्षाचा गॅप.
1: हो.
0: मग कोविडमध्ये परत एकदा त्याच गुरूंकडे जाऊन आम्ही ऑनलाईन सुरू केलं. आता चालू आहे तो प्रवास आमचा.
1: अच्छा. मग एखादं काहीतरी आम्हाला ते पण ऐकायला आवडेल. आता ही बाजून मुळातच आपल्या चर्चेतून आम्हाला ते जाणवली.
0: आता आता मला खूप अवघड आहे कारण मला बोलताना सुद्धा खोकला येत आहे.
1: अच्छा.
0: मी नक्की तुम्हाला अगोर सरांमार्फत हे करेन.
1: नाही. अच्छा, ठीक आहे. पण आपण म्युझिक स्टुडंट म्हणून आपल्याला कुठल्या प्रकारचं असं म्युझिक जास्त आवडतं?
0: मला मला लहानपणी पासून हे आवडायचं, आपलं जुनं इंडियन फिल्म म्युझिक आहे आवडायचं, जुनं म्युझिक.
1: जुनं म्युझिक.
0: पण आता मला जास्त क्लासिकल आवडतं.
1: क्लासिकल आवडतं. तर तुम्हाला असं आयुष्याच्या ह्या सगळ्या वळणावर, तुम्हाला, तुम्ही जसं आता एक म्युझिक लव्हर आहेत, म्युझिक स्टुडंट आहात असं म्हणता, तर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर असे कुठे कुठले असे गाणे होते की जे तुम्हाला मोटिवेट केले तुमच्या अशा थोड्याशा लो फील करत असताना?
0: अच्छा, असे तसे तर खूप गाणे आहेत. आता
1: नाही, तुम्ही खूप सांगू शकता, आम्ही तेवढे प्ले करू शकतो.
0: तुझसे नाराज नाही जिंदगी, ते मी खूपदा म्हणजे अगदी नेहमी ऐकतो गाणं.
1: अच्छा. हां.
0: म्हणजे लो फील झाल्यानंतर वगैरे नाही, लो फील झाल्यानंतर मी फक्त मेडिटेशन करतो.
1: अच्छा. ओके.
0: म्हणजे गाण्यानं माझं काही लो फील जात नाही.
1: अच्छा.
0: पण थोडंसं बोर झालं की मी असे गाणे ऐकतो.
1: अच्छा.
0: आणि आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आल्यानंतर असं काही आवडीचं काही ऐकलं की थोडंसं तेवढ्यापुरतं बरं वाटतं.
1: तुम्ही इकडे ज्यावेळेस उदगीरमध्ये किंवा उस्मानाबादमध्ये राहत होता, तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग होतं, तुमचे मित्र, त्यांच्यासोबत मजा करणं असेल, त्यांच्यासोबत चष्टामस्करी असेल, आता ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेमध्ये 8 वर्षापासून राहता, साहजिकच फॅमिलीसोबत राहत असाल, तर मग तिथलं आजूबाजू तुमचं वातावरण कसं असतं? किंवा तुम्हाला नवीन नवीन गेल्यानंतर असं कधी वाटलं का की आपण खूप
0: एकाकी? आपले खूप लोक आहेत आणि आमचा ग्रुप तिथे जवळपास एक 10-12 फॅमिलीज आहेत ज्या आम्ही सगळ्यासोबत असतो. अगदी एव्हरी वीकेंड कोणाच्या तरी घरी काहीतरी कार्यक्रम असतो.
1: अच्छा.
0: आणि वाटतच नाही की आपण
1: आपण
0: भारताच्या बाहेर आहेत.
1: अच्छा.
0: असं खूप मोठा आमचा परिवार आहे तिथे.
1: अच्छा. तर समीरजी, खरं तर तुम्ही येऊन खूप चांगले अनुभव आम्हाला शेअर केले. आम्ही परत, आणि विशेष असा आहे की रेडिओ तेरणाचं ॲप

0: पण आहे. तुम्ही आयफोनला किंवा अँड्रॉइड फोनला तुम्ही ॲप डाउनलोड करून ऐकू शकता. म्हणजे इव्हन जो तुम्ही अमेरिकेत जरी गेलात, अमेरिकेत कुठं राहता हे तुम्ही
1: सांगितलं, टेक्सासमध्ये,
0: डॅलसमध्ये, हा, तर तुम्ही तिथं जरी राहत असाल तर तिथं तुम्ही रेडिओ तेरणाचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: नक्की नक्की.
0: उस्मानाबादशी कनेक्ट राहू शकता आणि तुम्हाला तुमच्या मातीचा सुगंध तिथं पण निश्चित तुम्हाला ऐकता येईल या रेडिओच्या माध्यमातून. तर आपण तिथंही रेडिओ तेरणा ऐकत राहू.
1: नक्की, आम्ही सांगू पण आमच्या मित्रांना ऐकायला.
0: येस, आणि आपण या ठिकाणी येऊन आपले अनुभव जे शेअर केले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, शेती आणि शेतकरी यांची खरी दिवाळी असते ती शेती शिवारात। आपल्या धनधान्याची रास हीच आपल्या बळीराजाची खरी दिवाळी असते। या दिवाळी सणात खरंच आपल्या बळीराजाच्या शिवारात आपली लक्ष्मी अवतरावी आणि त्याची सर्व दुःख आणि दारिद्र्य तिनं दूर करावं, आपला बळीराजा सुखी करावा। खरं तर ही प्रार्थना बळीराजाच्या वतीनं आपण सर्वांनीच करणं योग्य ठरणार आहे, कारण तो केवळ लक्ष्मीसाठीच कष्ट करतो असे नाही, तर तो कष्ट करतो आपल्या भाकरीसाठी, आपल्या सर्वांना पोटभर अन्न मिळावं म्हणून। म्हणूनच लक्ष्मी माता त्याच्या घरात आणि शेतात खरंच वास करते। दीपावलीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि महत्त्वाच्या विषयावरील माहिती आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। मंडळी, आपण बघतो आहोत बऱ्याच ठिकाणी रब्बी हंगामाची पेरणी वगैरे झालेली आहे। याच अनुषंगानं एक महत्त्वाच्या तेलबिया पिकाविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत, जे पीक खरंच आपले शेतकरी बांधवांना समृद्धी देऊ शकते। याच्यामध्ये आपण बघणार आहोत सूर्यफूल लागवडीचं जे सुधारित आणि शाश्वत तंत्रज्ञान आहे त्याच्या संदर्भामध्ये। मंडळी, सूर्यफूल हे कमी कालावधीत आणि तिन्ही हंगामात येणारं एक महत्त्वपूर्ण तेलबिया पीक आहे। सूर्यफुलाच्या बियांमध्ये 40 ते 45% तेलाचे प्रमाण आहे। सूर्यफूल तेलामध्ये 69% लिलोनिक आम्ल असून ते रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करून उत्तम रक्ताभिसरण करण्यास मदत करत असते। हवामानाच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेणार आहोत। मुळात थंड हवामानातील हे पीक असून बियाण्याची चांगल्या उगवणीसाठी 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते। पिकाची वाढ बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस तर दिवसाचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस असणं खूप गरजेचं आहे। पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी माहिती करून घेऊयात। खरीप हंगामासाठी जमिनीची चांगली मशागत केलेली असल्यास रब्बी हंगामामध्ये एखादी नांगरट करून कुळवाच्या 2 पाळ्या देऊन आपण या पिकाची लागवड करू शकतो। पेरणीची वेळ हा पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे निश्चित करावी, कारण सूर्यफुलाला पाण्याचा ताण सहन होत नाही। पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था पावसात सापडणार नाही असं नियोजन शेतकरी बांधवांनी करणं खूप महत्त्वाचं आहे। रब्बी हंगामामध्ये सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे। रब्बीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात लागवड पूर्ण करणं गरजेचं आहे। आजच्या वेळेनुसार पेरणीच्या काळामध्ये थोडासा बदल देखील होऊ शकतो। 30 सेंटीमीटरपेक्षा कमी खोली असलेल्या पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये। जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो। बीजप्रक्रियेच्या संदर्भात मंडळी बघूयात। मररोग मुळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी थायरम अथवा कार्बंडेझियम 2 ते 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यास त्याची बीजप्रक्रिया करावी। केवडा रोगाच्या प्रतिबंधासाठी मॅटॅक्झिल 35 SD 6 ग्रॅम तर मावा आणि इतर रसशोषक किडींना प्रतिबंध करण्यासाठी एमिडा क्लोरोपीड 70 WA 5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करून घेणं गरजेचं, म्हणजेच त्यांच्यामुळे पसरणाऱ्या विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध होऊ शकतो। त्यानंतर हवेतील मुक्त नत्राच्या स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू अर्थात PSB 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळणं खूप गरजेचं आहे। पेरणी बघूयात। जिरायती पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने केल्यास बी आणि खत एकाच वेळी पेरता येऊ शकतं. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने केल्यास अधिकचा फायदा होऊ शकतो. बियाणे 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरू नये. विरळणी आणि आंतर मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. संकरित सूर्यफूल पिकाची हेक्टरी रोपांची संख्या ही जवळपास 55,000 जास्त ठेवणं महत्त्वाचं आहे. तिफरीने पेरणी करतेवेळी रोपांची संख्या ही कमी अधिक होत असते. अधिक झालेली संख्या कमी करण्यासाठी विरळणी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. विरळणीचा परिणाम खताच्या मात्रेवढाच दिसून येतो. म्हणून पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करून एके ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवणं गरजेचं आहे. पहिली खुरपणी केल्यानंतर पहिल्या 15 दिवसात आटोपून घ्यावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी तर दुसरी कोळपणी 40 दिवसांनी करावी. लोह मॅंगनीज आणि मॉलिब्लेडनम कमतरता असलेल्या जमिनीत ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्यावीत. फुले उमलण्याच्या वेळी बोरॉक्स 0.2% म्हणजेच 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास दाणे भरण्याचे आणि त्यातील तेलाचे प्रमाण वाढते. झिंक सल्फेट 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. सिंचन व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील असं पीक आहे. एकूण पाणी वापराच्या 20% पाणी वाढीसाठी, 55% पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले 25% पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत वापरलं जातं. पिकास रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या 4 संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणं गरजेचं आहे. फुलकळी ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात. उत्पादनात त्याच्यामुळं घट येऊ शकते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याकडं एक पाळी देणे इतकं पाणी असेल तर पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 2 पाळी इतकं पाणी असेल तर फुलकळी अवस्था म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवस आणि पीक फुलोऱ्यावर असताना म्हणजे पेरणीनंतर 55 ते 65 दिवसांनी पिकास पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे 3 पाळ्या देणे इतकं पाणी असेल तर फुलकळी पीक फुलोऱ्यावर असताना आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण या पिकास पाणी देऊ शकतो. मंडळी, पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन वापरू नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण कमी पडल्यास दाणे पोकळे राहतात, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. तण नियंत्रणाच्या संदर्भात माहिती करून घेऊयात मंडळी. सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत नसल्याने तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. तण नियंत्रणासाठी 15 दिवसाच्या अंतरानं 2 कोळपणी आणि 1 खुरपणी करून घेणं गरजेचं आहे. रासायनिक तणनाशकाचा वापर करणार असाल तर पेरणीनंतर आणि उगवणपूर्ण वापरायचे तणनाशक पेंडॉमेलेथिन 30% EC 25 ते 30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्याच्या पूर्वी त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर गरजेनुसार 25 ते 30 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तणविरहित आपण ठेवू शकतो. सूर्यफुलात बी भरण्याच्या प्रमाण वाढवण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी 8 ते 11 दरम्यान 1 दिवसाआड फुलावरून हात आपण फिरवणं गरजेचं आहे. हस्तपरागीकरण शक्य नसल्यास फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्स 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फक्त फुलांवर फवारणी आपण करू शकतो. आणि याच्यानंतर मंडळी आणखी एक महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये मधमाशांच्या पेट्या हेक्टरी 5 या प्रमाणात जर आपण ठेवल्या तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला या सूर्यफूल लागवडीमध्ये होऊ शकतो. ह्या ज्या पेट्या आहेत त्या आपल्या भागामध्ये उपलब्ध असू शकतात आणि यामुळे मधुमक्षिका पालन करणाऱ्यासुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो. याच्यासाठी शेतकरी बांधवांनी ह्या ज्या मधपेट्या आहेत तर त्या आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपण सूर्यफूल पिकाची लागवड करणार असाल तर सुधारित जे वाण आहेत ते वाण आपण वापरणं गरजेचं आहे. सरळ वाणामध्ये मॉडर्न SS 2038 ज्याला भाणू या नावानं आपण ओळखतो, LS 8, LS 11 आणि संकरित वाणामध्ये KBSH 44, LSHS 35, LSFH 171 या वाणांची आपण निवड करू शकतो आणि चांगलं उत्पादन घेऊ शकतो. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात आपण इथंच थांबतोय. तर मंडळी, चालू हंगामामध्ये जर आपण सूर्यफूल पिकाची योग्य व्यवस्थापन करून जर लागवड केली आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर निश्चितपणे या चालू हंगामामध्ये आपणास चांगला फायदा होऊ शकतो.
0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। श्रोते हो, भरपूर अशा प्रतिक्रिया या आपल्या बिग स्टार शोला येतात, आणि तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देखील देतात की कार्यक्रम खूप छान होतोय, आपल्या श्रोत्यांना हा कार्यक्रम खूप आवडतोय, त्यामुळे हा कार्यक्रम असाच बहरत राहणार आहे। चला तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्याला केवळ आणि केवळ फक्त आनंदच दिलाय। श्रोते हो, हिंदी सिनेमानं एकापेक्षा एक अफलातून व्यक्तिमत्वाशी आपली ओळख करून दिली, आणि ही माणसं आपल्यासाठी एक वेगळीच अनुभूती देऊन जातात। जरी आपण सिनेमामधील पात्र पडद्यावर पाहत असलो, तरी त्या पात्राची निर्मिती आणि संकल्पना निर्माण करणारी माणसं ही तितकीच मिश्किल असतात, हरहुन्नरी असतात। हिंदी सिनेमातील गाणीही त्याला अपवाद नाहीत, त्याच गाण्यातील शब्द आपल्यावरही तितकीच मोहिनी घालतात आणि वेगळाच आनंद निर्माण करतात। असाच एक आनंददायी प्रवास आपण अनुभवणार आहोत। एक सदाबहार आनंद देणाऱ्या आणि आपल्या अवीट अशा लिखाणानं हा आनंद जनाजनात पोहोचवणारे महान गीतकार आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। तर हा प्रवास खरंच आपल्यासाठी आनंददायी आणि ऊर्जादायी असणार आहे। तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात आपण आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत. आनंद बक्षी यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. सुरुवातीच्या काळात आनंद बक्षी हे भारतीय नौसेनेमध्ये भरती झाले, परंतु या ठिकाणी अत्यंत कमी वेळ त्यांना भेटत होता. तरीही सेनेच्या कार्यक्रमात ते आपल्या कविता आणि गीत सादर करीत. त्यांनी अनेक वर्ष नौसेनेमध्ये सेवा केली आणि त्यानंतर मुंबई फिल्म जगतामध्ये त्यांनी आपली गाणी देण्यासाठी प्रयत्न केला.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण आनंददायी अशी गीता ऐकतोय म्हणजेच आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. यानंतर त्यांनी गायक होण्याच्या इच्छेने मुंबई गाठली आणि 1958 मध्ये भला आदमी या भगवान दादांच्या चित्रपटात गीत लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. परंतु खरी ओळख त्यांना मिळाली 1962 साली मेहंदी लगी मेरे हातो मे या चित्रपटाने. त्यानंतर ते पुन्हा प्रसिद्धीत आले ते 1965 सालच्या जब जब फूल खिले या चित्रपटातील गीतांनी. त्याच वर्षी हिमालय की गोद में या चित्रपटातील चांद से महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था हे गीत प्रचंड गाजलं आणि त्यानंतर 1967 मध्ये त्यांचं आणखीन एक सदाबहार गीत आलं ते होतं सावन का महीना पवन करे सोर नाही शोर. आणि या गीतानं सर्व रसिक मंडळींच्या मनावर सोर केला आणि आनंद बक्षी एक यशस्वी गीतकार म्हणून पुढे आले.

हाय हाय हाय हाय।

आरजे प्रगति सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि श्रोत्यांना सांगेन, जे श्रोते आता आपला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती सांगायचं आहे त्यांना कार्यक्रम कसा वाटतोय ते. तर मंडळी, यानंतर आणखीन एक सदाबहार चित्रपट आनंद बक्षी यांच्या वाट्याला आला. तो चित्रपट होता 1969 साली बहुचर्चित असलेला चित्रपट आराधना. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, या गीतानं किशोर कुमार आणि आर डी बर्मन हे नवीन समीकरण निर्माण झालं. त्याचबरोबर राजेश खन्ना यांचं स्टार्डमही उदयास आलं. एकूणच हिंदी सिनेमाला एक वलय या सर्वांनी मिळवून दिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत. आज आपण विक्सर शो मधून आनंद बक्षी यांची गीत तर ऐकतोय आणि त्यांचा जीवन प्रवास देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आनंद बक्षी हे केवळ एक गीतकार एवढीच ओळख असलेले गीतकार नव्हते, तर गीताला एक नवीन पार्श्वभूमी आनंद बक्षी यांनी दिली. आनंद बक्षी यांना संगीतकार SD बर्मन यांच्याकडून एक सल्ला दिला होता. यामध्ये कहानी में गाना है अशाच बाबींना तंतोतंत आनंद बक्षी लागू पडायचे. त्यांच्या एकाच शब्दात कथानक फुलायचं याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जब जब फूल खिले या चित्रपटातील घ्यावं लागेल. गाण्यात एक ता गुल एक ती बुलबुल याच माध्यमातून कथानक पुढे सरकत जातं आणि दिग्दर्शक आणि कथाकाराला नवीन काही सांगण्याची गरज पडत नाही.

0: बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षी यांच्या गीतरचना या सर्वार्थानं आपल्याला त्यांच्या भावबंधनात जोडून घेतात. आनंद बक्षींनी ज्या खूबीनं जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकान हे लिहिलं त्याच खूबीनं मैं शायर तो नहीं हे लिहिलं आणि त्याच खूबीनं मैं शायर बदनाम असंही लिहिलं. त्याचबरोबर आणखीन एका गीताचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल, ते होतं एक दूजे के लिए या चित्रपटातील मेरे जीवन साथी प्यार किए जाए. या गीतामधून त्यांनी अनेक हिंदी सिनेमांच्या नावाचा वापर करून एक भन्नाट गाणं तयार केलं जे आपले प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.
1: ये क्या लिफ्ट बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओ माय गॉड, मेरी तो हिंदी कविता की क्लास है.
2: हिंदी कविता है ना?
1: हाँ.
2: वो मैं तुमको टीच करता हूँ.
1: तुम और हिंदी कविता?
2: तुम समझता मैं हिंदी कविता नहीं जानता? मेरे जीवन साथी प्यार किए जा, जवानी दीवानी खूबसूरत जिद्दी पड़ोसन सत्यम शिवम सुंदरम बिन्हर.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आत्ता जे श्रोते आपले लाईव्ह हा शो ऐकत असतील त्यांनी मला सांगायचं आहे 99705900 वरती आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंददायी अशी गीता ऐकतोय ज्यांची असे महान गीतकार म्हणजेच आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षी यांच्या जादुई पेठऱ्यामधून अनेक अजरामर गीत जन्माला आली. यामध्ये चिंगारी कोई भडके आणि कुछ तो लोग कहेंगे या महानतम गीतांचा आविष्कार झाला. यामध्ये बरीचशी गीतं आहेत परंतु या सर्वांमध्ये 16 बरस की या गीताचा विशेष उल्लेख करावा लागेल, ज्या गीताने प्रेम बंधनाच्या सर्व सीमा तोडत एक अवीट असा आनंद प्रेक्षकांना दिला. आणि हे गीत गायलं लता दीदींनी.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

आनंद बक्षी म्हटलं की सहज ओठांवर येतील असे साधे आशय घन शब्द, मनाला भावणाऱ्या शब्दांची गुंफण ही आनंद बक्षी यांच्या गाण्यांचं खास वैशिष्ट्य। रसिकांच्या मनातले नेमके भाव आनंद बक्षी यांच्या गीतामधून नेमकेपणाने उतरायचे। मैत्री असो, प्रेम असो किंवा द्वेष किंवा मत्सर आणि वात्सल्य, त्यांच्या शब्दातून अचूक उमटायचं। मग या सर्व सुंदर भावना गीतरूपानं रसिकांच्या मनावर रुंजी घालायच्या। त्यांचे शब्द हे कधीच रसिकांना अवजड किंवा काहीतरी आपण पुढचं गातोय किंवा ऐकतोय असं वाटत नसायचे।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. असे सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. जे श्रोते आता हा लाईव्ह शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती मेसेज करून सांगायचं आहे त्यांना हा कार्यक्रम कसा वाटतोय ते. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आनंद बक्षींच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांचे सूर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी जुळले.

त्याच बरोबर शीशा होया दिल हो आणि ही तर केवळ काही गीत आहेत, अशी शेकडो गीत आनंद बक्षी आणि यल्पींनी निर्माण केली। अगदी खलनायक या चित्रपटापर्यंत ही जादू लोकांच्या डोक्यावर चढून बोलत राहिली।

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। आनंद बक्षी यांचे आर डी बर्मन यांच्या सोबतही विशेष सूर जुळाले। यामध्ये अनेक दर्जेदार आणि सदाबहार चित्रपट या जोडीने दिले। यामध्ये कटी पतंग, अमर प्रेम, शोले, जुर्माना या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। या पलीकडेही जाऊन बक्षींनी कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन आणि जतीन ललित यांच्या सोबतही अजरामर गीतं बक्षींनी फिल्म इंडस्ट्रीला दिली आणि ते जुन्या आणि नवीन संगीतकारांची, गायकांची पहिली पसंती बनले।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण आनंद बक्षी म्हणजेच आनंद देणाऱ्या आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास. आणि जे श्रोते हा लाईव्ह शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगायचं आहे. मंडळी, आनंद बक्षी यांची गीतं आणि त्यांचं एक आगळं वेगळं स्वरूप त्यांनी 1960 ते 2000 पर्यंत प्रेक्षकांना आपल्यात गुंतवून ठेवलं. अनेक प्रतिथयश निर्माते आणि दिग्दर्शकांची बक्षी हे पहिली पसंत असायचे. 1990 दशकात जसं गाणं आणि चित्रपट हिट करायचा असेल तर समीर आणि नदीम श्रवण यांचा उल्लेख होतो, तसाच उल्लेख 1960 पासून 2000 पर्यंत आनंद बक्षी आणि यल्पी यांचा व्हायचा. खरं तर या लोकांनी केवळ गीतच किंवा संगीतच नाही दिलं तर हे माध्यम जनसामान्यात रुजवलं असंही म्हणता येईल.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय आनंद बक्षी यांचा जीवन प्रवास। श्रोते हो, खरं तर एका एपिसोड मध्ये आनंद बक्षी यांची गीता आपल्याला घेता येत नाहीयेत, पण आपण जी आपण लोकप्रिय केलेली गीता आहेत, जी टॉप रेटेड अशी गीता आहेत, अशी गीता आपण देण्याचा प्रयत्न केलाय आजच्या आपल्या या कार्यक्रमातून। आणि जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती कार्यक्रम कसा वाट हे सांगावं। आनंद बक्षी यांनी गीतांनी सजवलेली चित्रपटांची यादी खूप मोठी आहे, त्यासाठी किमान आपल्याला 12 तासांचा एपिसोड करावा लागेल। परंतु काही मोजकीच नावं घ्यायची झाली तर आराधना, राजा औरंग, दो रास्ते, रजिया सुलतान, आन मिलो सजना, दुश्मन, सरगम, कटी पतंग, अमर प्रेम, नसीब, लम्हे, एक दूजे के लिए, चांदनी, डर, खलनायक, गदर आणि मोहब्बते या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। परंतु या पुढेही जाऊन 300 चित्रपटांसाठी 6000 अधिक गाणी बक्षींनी रेखाटली, त्यांना 40 वेळेस फिल्म फेअरचे नामांकन देखील मिळालं, 4 वेळा ते विजेतेही ठरले। परंतु सर्वसामान्यांचे शब्द गीतात रूपांतर करण्याची किमया ईश्वरांनी त्यांना दिली होती। त्यांचं हे महान कार्य हिंदी सिनेमालाही प्रगल्भ आणि त्यांची बीज दूरवर रोवून गेलं, त्यामुळेच आनंद बक्षी हे शब्दांच्या पलीकडले आणि हृदयाच्या अंतरंगात आहेत हे मात्र कोणीही नाकारणार नाही।

मजनू, शिरी और फरहा, इनका सच्चा इश्क जमाने को अब तक है यार।

यही है साहिबान कहानी प्यार की। किसी ने जान ली, किसी ने जान दी।

आजच्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचे आपले बिग स्टार होते आनंद बक्षी. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण नेहमी अशा काही प्रेरणादायी गोष्टी ऐकतो की ज्यामुळे आपल्यालाही स्फुरण येतं, आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि आपण जीवनाकडे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोही बदलत असतो। आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक उत्तम असं यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि त्यांच्याकडे पाहत असताना निश्चित आपली मान उंचावते आणि त्यांचा हा जो यशाचा प्रवास आहे तो जाणून घ्यायलाही आपल्याला आवडतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री समीर महाजन यांना। ते मूळतः राहणारे उदगीर येथील आहेत आणि त्यांनी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून 2002 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रँचमधून त्यांनी पदवी घेतलेली होती। सध्या ते गेल्या 8 वर्षापासून अमेरिका या ठिकाणी राहत आहेत आणि त्या ठिकाणी ते सिनियर टेक्निकल लीड या पद्धतीनं त्यांचा एक जॉब प्रोफाईल आहे। तेव्हा आज आपण त्यांचा पूर्ण यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि आपल्यालाही जर विद्यार्थी मित्रांनो, जर किंवा जे ऐकणारे सर्व आमचे श्रोता आहेत, युवा मित्र आहेत, आपल्यालाही अशा पद्धतीनं यशाच्या मार्गावर जर मार्गक्रमण करायचं असेल तर आजची मुलाखत आपल्याला निश्चितच ते लाभदायक ठरणार आहे। सर्वप्रथम श्री समीरजी महाजन, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणा।
2: धन्यवाद
1: समीरजी। जसं मी आत्ता तुमचं एक इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही 8 वर्षाला अमेरिकेत राहतात, तर सर्वप्रथम तर आम्हाला तीच क्युरिओसिटी की तुम्ही अमेरिकेमध्ये तुमचं लाईफ कसं आहे ते सांगावं अगोदर।
2: तिथलं लाईफ इथल्यापेक्षा खूप बेटर आहे आणि काम पण तिथे तुम्हाला म्हणजे नॉर्मल वर्किंग आवर्समध्ये काम करायला मिळतं, जे की इथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये IT मध्ये मिळत नाही। इथं तुम्हाला ट्राफिकमध्येच तुमचे 2-3 तास जातात जाणं येणं, तर तिथं तसं नाही आहे। अँड ओव्हरऑल तुम्ही क्लायंटच्या जवळ असता, यू ॲक्च्युली फेस द क्लायंट इच अँड एव्हरी डे, त्याच्यामुळं फरक पडतो आणि म्हणून प्रोफेशनली पण तिकडं तुम्हाला जास्त थोडंसं आय विल से स्कोप आहे इथल्यापेक्षा जास्त, आणि आपली पर्सनल लाईफ जी आहे ती पण तिथे थोडीशी सुविधा जास्त असल्यामुळं थोडंसं तिथं सोपं जातं राहायला ॲज कम्पेअर्ड टू आपल्या इथं मेट्रोजमध्ये राहायला। पण हॅविंग सेड दॅट, इथं राहणं पण तेवढंच मजेशीर आहे आणि तिकडं पण तेवढंच चांगलं आहे, म्हणजे दोन्हीकडेही असं तिकडचे काही प्रोज आहेत, इकडचे काही प्रोज आहेत आणि तिकडं पण काही कमी आहे आणि इकडं ती जास्त आहे असं आपण म्हणू शकतो। आपण असं नाही मी असं नाही म्हणणार की US ला किंवा दुसरीकडं कुठं डेव्हलप्ड कंट्रीमध्ये राहिलेलंच चांगलं, आय विल नेव्हर से दॅट, बट लाईफ इज इझी देअर ॲज कम्पेअर टू इंडिया
1: निश्चितच, कारण आपण गेले 7-8 वर्ष झालं अमेरिकेमध्ये आहात, त्यामुळे आपण जे काही सांगताय त्याच्यामध्ये निश्चितच काही ना काहीतरी एक अर्थ दडलेला आहे, तो शोधणं आवश्यक आहे। पण मूळतः आपण जर समजा तुमच्या अगोदरच्या जीवनाकडे जर वळलं, म्हणजे तुम्ही ISV 2002 साली आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं कम्प्लीट एज्युकेशन केलं, तर हा 2002 कालावधी कसा होता, तुमचा ॲडमिशन इथं घेण्याचा विषय कसा झाला, तो विषय पण थोडा।
2: माझं 12वीचं रिझल्ट आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आम्हाला इथलं ॲडमिशन मिळालं, तर आमचे माझे मामा तिथं स्वतः प्रोफेसर असल्यामुळं मला एक कम्फर्ट लेवल होता, त्याच्यामुळे मग मी डोळे झाकून इथं आलो। इथले 4-5 वर्ष खूप मजेत गेली, म्हणजे आता सुद्धा मला उस्मानाबादचं कोणी भेटलं किंवा नाव काढलं की खूप असं छान वाटतं आपलं गाव असल्यासारखंच, त्याच्यामुळं इथले जे मेमरीज आहेत आय एम ऑलवेज फॉन्ड ऑफ दीज मेमरीज। आणि हां, म्हणजे त्यावेळेसचं कॉलेज आणि आताचं कॉलेज कम्प्लिटली डिफरंट आहे, त्यावेळेस रिसोर्सेस खूप कमी होते आणि आता मला नक्की असं वाटते की आजचे जे विद्यार्थी आहेत ते आमच्यापेक्षा खूपच वेगळ्या लेवलचे तयार विद्यार्थी आहेत, म्हणजे आम्हाला जे डिग्री झाल्यानंतर आम्हाला जो कॉन्फिडन्स होता आणि आताच्या मुलांचा जो कॉन्फिडन्स व्हाईल दे आर डुईंग एज्युकेशन, तो नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे। बिकॉज मागच्या 20 वर्षामध्ये खूप मोठी जे रिव्होल्युशन काइंड ऑफ थिंग झालेलं आहे, टेक्निकल रिव्होल्युशन. त्याच्यामुळं डेफिनेटली आजचा पास्ट आउट विद्यार्थी इज मच बेटर दॅन आवर आमच्या टाईमचा.
1: सर, आणखी एका याच्यामध्ये असा विषय होतो समीरजी, की जसं आपण जुन्या काळातली आठवणी काढल्या, तर 2002 साली म्हणजे साधारण तुम्ही 1998 साली इथं ॲडमिशन घेतलेलं असणार आहे, तर त्या 4 वर्षाची जर्नी कशी होती? तुम्ही ज्यावेळेस आज पहिल्यांदा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आला साधारणतः 15-20 वर्षानंतर, तर तुम्हाला जुन्या आठवणींना उजाळा देत असताना, त्या स्मृती जागवत असताना तुम्हाला आणखी काय काय आठवतं?
2: म्हणजे सगळे मित्र आठवतात, आमचे सगळे प्रोफेसर्स आठवतात, कॉलेजमधली केलेली मस्ती आठवते, आमचे गॅदरिंग्स आम्ही खूप एन्जॉय करायचो. म्हणजे गॅदरिंग आमचे 4-4 दिवस चालायचे आणि इट वॉज अ सेलिब्रेशन, तर आम्ही पार्टिसिपेट पण करायचो त्याच्यामध्ये, ते खूप आठवतं. आणि आमचे ज्या रूम्स होत्या उस्मानाबाद सिटीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहिलो, तिथे आमचे ग्रुप्स होते, चांगले दिवस होते, काही वाईट दिवस होते, सगळंच म्हणजे एव्हरीथिंग इज यु नो नॉस्टॅल्जिक.
1: बर, आणि मग आता याच्या आणखी थोडंसं पाठीमागं जायचं म्हटलं, तर तुम्ही इंजिनिअरिंग तर कम्प्लीट केलेलं सांगितलं, आता अमेरिकेत आहेत, तो ती पण जर्नी अजून थोडीशी आपण पाहणार आहोत, पण तुमचं स्कूलिंग कसं झालं आणि तुम्ही ज्यावेळेस शाळेला होता त्यावेळेस तुम्ही असं काही तुमचं एम होतं का की इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आपल्याला अमेरिकेमध्ये जायचं किंवा बाहेर देशामध्ये काम करायचं असं काही?
2: नाही, तसं काही माझा एम नव्हता. म्हणजे इंजिनियर होऊन काय कुठेतरी काम करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं, तेवढंच फक्त एम होता. पण हे आपोआप होत गेलं. आधी मी 1-2 वर्ष टीचर पण होतो डीवाय पाटीलला पुण्याला, मग मी IT मध्ये आलो, मग मी 3-1 वर्ष साऊथ आफ्रिकेला होतो, परत मग पुण्यात काही वर्ष राहिलो. पण हे ह्याच्यासाठी मला काही खास प्रयत्न नाही करावा लागला आणि हे कोणासोबत पण होऊ शकतं. तुम्हाला चान्स मिळाला बाहेर जायचा, तुमची इच्छा असेल जायची, तर तुम्ही तिकडं जाऊन शॉर्ट टर्ममध्ये परत येऊ शकता किंवा तुम्हाला आवडलं तर तिकडंच राहू शकता. इट्स अप टू यू.
1: अच्छा, मग आता तुमचं 2002 साली पासआउट झाला होता, त्यानंतर तुम्ही 2015 साली अमेरिकेला गेलात, या दरम्यानचा जो कालावधी होता, मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं किंवा ॲज अ लेक्चर म्हणून काम केलं, मग त्यासाठी काही आपण स्वतःला असं काही तपासून पाहावं लागतं का की त्याला काही कसोटी असतात की आपल्याकडे अशा अशा पद्धतीच्या क्वालिटी असल्या पाहिजेत रादर दॅन द एज्युकेशन?
2: नाही, फक्त नवीन गोष्ट शिकायला तयार पाहिजे. म्हणजे यू शुड नेवर मॅरी अ टेक्नॉलॉजी. तुम्हाला एक टेस्टिंगचा मी कोर्स केला, मी टेस्टिंग करतो, दुसरं काय मी करणार नाही असं नाही. यू शुड बी ओपन टू ऑल द ऑपॉर्च्युनिटीज विच आर कमिंग युअर वे. त्याच्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे. नवीन नवीन गोष्टी येतात मार्केटमध्ये, त्या सगळ्या आपल्याला सगळ्या काही येणं शक्य नाही आहे, पण तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, नेवर से नो अँड गो अहेड फॉर दॅट.
1: अच्छा, तुम्ही 2002 साली कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, त्यानंतर 2015 आता 2022 असं चालू आहे, किती बदल झालेला आहे तुमच्या त्यावेळेसच्या ज्ञानामध्ये आणि आत्ताच्या?
2: खूप प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे आतासुद्धा आम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे आज जे मी काम करतो ते मला 4 वर्षाआधी काहीच माहिती नव्हतं. म्हणजे हे आम्ही सुरुवात ज्या कामामध्ये केली 2003-2004 मी IT मध्ये आलो. सुरुवातीला जे मी काम करत होतो ते आता कम्प्लीट म्हणजे इट इज ऑफ नॉट रिलेव्हन्स राईट नाऊ. ते पूर्णपणे बदललेले आता.
1: अच्छा, आता जसं की तुमचं तुम्ही मूळतः राहणारे उदगीरचे असं म्हटलेलं आहात, म्हणजे तो साधारणतः आपल्या मराठवाड्यातला असा भाग आहे, एका टोकाचा भाग आहे, तसंही आपण त्याला ग्रामीण भाग म्हणू शकतो तुलनेनं आपण पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये, तर अशा भागातून येत असताना मग आपली स्वतःची मेंटॅलिटी कशी असायला हवी? कारण मूळतः कसं आहे की मराठवाड्यातल्या मुलांची न्यूनगंड मनामध्ये असतो, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो, पुढे कसं जायचं, सिटीमध्ये कसं राहायचं, असा एक भाग असतो. आजच्याही एवढ्या मोबाईलच्या आणि 5G जमान्यामध्ये सुद्धा तसा एक कॉम्प्लेक्स दिसून येतो काही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी ताण.
2: पण नक्कीच कमी झाला असेल आधीपेक्षा. आधी आम्हाला पुण्यामध्ये उतरलं की टेन्शन यायचं की कोणाला काय बोलायचं, कसं बोलायचं. आजच्या मुलाला मला नाही वाटत की तो प्रॉब्लेम असेल की नवीन ठिकाणी जाऊन कसं बोलावं, पण आमच्या वेळेस तो खूप मोठा प्रॉब्लेम होता.
1: अच्छा, लँग्वेजचे बॅरियर्स किती येतात, इंग्रजी आणि मराठी?
2: फॉर्च्युनेटली माझ्यासाठी कधीच नाही आला. मी आधीपासूनच म्हणजे आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी गुड इन इंग्लिश. मला तो प्रॉब्लेम नाही आला, बट बऱ्याच लोकांना येतो तो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे ते त्याच्यावर पण बरेच उपाय आहेत.
1: आम्ही आमच्या पण त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण
2: अडचणी येतात, पण त्याच्यावर मात कशी करायची? आम्ही आमच्या रूममध्ये 5 जण राहायचो, आम्ही सगळेजण ठरवलं की आपण इंग्लिशमध्येच बोलायचं. आता फॉर 2-3 मंथ्स आम्ही सगळं कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच केलं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा झाला.
1: तुम्हाला असं काय वाटतं का की जसं आता समजा तुम्ही जर समजा

0: इन इयर होऊन जर समजा उदगीरमध्येच असतात किंवा उसाळमध्ये असतात किंवा अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असता ना, आता अमेरिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या जगामध्ये फिरून येता, हे आउटर वर्ल्ड जे आहे ते आपल्या व्हिजनमध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक करतो का?
1: हो, खूप करतो फरक. तुम्हाला नवीन नवीन ठिकाणचं राहणीमान कळतं, तुम्हाला नवीन नवीन कल्चर कळतात आणि वागायचं कसं ते कळतं.
0: अच्छा,
1: म्हणजे आता तुम्ही मला एखाद्या अनोळखी माणसाला बोलायला सांगितलं तर मला खूप सहजपणे बोलता येईल. मी जर उदगीरमध्ये राहिलो असतो तर ते थोडंसं अवघड झालं असतं.
0: अच्छा अच्छा. तुम्ही असा काय फरक बघता की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटता उदगीरमध्ये जाऊन, किंवा त्यांच्या विचारामध्ये असेल, तुमच्या विचारामध्ये असेल, दृष्टी काय असा तुम्हाला फरक दिसतो का?
1: हा, तो तर पर्सनल विषय झाला. म्हणजे मी इथं राहिलो असतो तरी माझा विचार सगळ्यांपेक्षा वेगळेच राहिले असते. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आय मीन,
0: नाही, मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला मी आपल्याला की जसं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, या ठिकाणी ऐकणारे बरेचसे जे विद्यार्थी मित्र असणार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असणार आहेत, तर त्यांनी त्यांचं व्हिजन समोर ठेवत असताना त्यांनी कुठली विचारशैली त्यांनी स्वतः अक्वायर केली पाहिजे आणि त्यांनी कुठल्या व्हिजननं पुढे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी विचारतो.
1: हा, म्हणजे व्हिजन जर तुम्ही मोठं ठेवलात
0: तर त्या दृष्टीनं त्यांनी स्वतःला मग कशा पद्धतीनं,
1: हा, मोठं व्हिजन ठेवलात. व्हिजन म्हणजे US जाणं असं काही किंवा कोणत्या एक पर्टिक्युलर कंट्रीला जाणं इज नॉट अ व्हिजन. तुम्हाला आयुष्यातून पुढं काय करायचंय, तुमचं काही स्पेसिफिक गोल्स जर तुम्ही ठरवले तर तुम्हाला मग ते अचीव करायला सोपं जातं. पण जनरली आपल्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये असं होतं की तुमचं सध्या जे स्टेटस आहे की मला जॉब मिळेल का आणि जॉब मिळाल्यानंतर प्रगती होईल का, ह्याचं आन्सर एकच आहे की तुम्ही डेडिकेशननं जर काम केलं, हार्डवर्क केलं, तर तुम्हाला नक्की लवकरात लवकर सक्सेस मिळतंच. ते सक्सेस कोणत्याही रूपामध्ये येऊ दे, पण मिळतं. फक्त त्याच्यामध्ये हार मानायची नाही आणि प्रयत्न करत राहायचे. सुरुवातीला चांगला जॉब नाही मिळणार, कमी सॅलरी मिळेल, पण त्या जे काही जॉब मिळाला आहे त्याच्यामध्ये तुमचं 100% देणं तुमच्या हातात आहे. बाकी ते पुढं काय होईल त्याचा आत्ताच विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. एक तर हे आहे, दुसरं तर आहे की गोल मोठे ठेवायचे.
0: अच्छा, आता जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या जर्नीमध्ये असं आता एकदम स्मूथ तर झालं नाही, तुम्ही म्हणलात की एवढ्या काही अडचणी निर्माण झालेल्या नाहीत, तरी सुद्धा काही ना काहीतरी अशा अडचणी आलेल्या
1: नाही? अडचणी खूप आल्या. मी म्हणलो की कम्युनिकेशनची अडचण नाही आली.
0: अच्छा, ओके.
1: बाकी अडचणी तर खूप आल्या. जॉब्समध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात. बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही एका नवीन कंपनी जॉईन केली, तुम्हाला चांगली एक मोठी पगार मिळालेली आहे आणि तुम्हाला ज्या कामासाठी घेतलंय ते प्रोजेक्ट बंद झाला. मग तुमच्या डोक्यावरती लटकती तलवार आहे की तुम्हाला कधी पण ते काढून टाकू शकतात. मग असं रॅम्प डाऊन खूपदा झालेले आहेत आणि US असताना पण झालेले आहेत. तिथं तिथं तर होणं खूप अवघड आहे इथल्या पेक्षा. आता मी तिथं प्रायव्हेट कन्सल्टंट आहे, त्याच्यामुळे समजा माझ्या कंपनीला माझी गरज नाही तर ती माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. पण हे अप्स अँड डाऊन चालत असतात. सुरुवातीला त्याचं टेन्शन येतं पण नंतर इट इज पार्ट ऑफ लाईफ. त्याच्यात काही हे नाही आहे. मार्केटमध्ये
0: कसं टॅकल करायचं, कारण आजकालच्या आता जसं तुम्ही म्हटलात ना, कारण 2002 एज्युकेशनमध्ये तुमच्यामध्ये जी सहनशक्ती असणार आहे ती सहनशक्ती आजच्या याच्यामध्ये तुलनेनं कमी असणार आहे. ते
1: म्हणजे ऑलवेज ऑलवेज रेडी फॉर यु नो न्यू चॅलेंजेस. न्यू चॅलेंजेस म्हणजे काय, की समजा मला काही प्रॉब्लेम झाला माझ्या नोकरीमध्ये तर मला दुसरी नोकरी मिळण्यासाठी 15 दिवस तरी लागतील, 1 महिना तरी लागेल. तो 1 महिना जो आहे तो 1 महिना तुम्ही जर रडत बसलात तर तुम्हाला अजून 1 महिना जॉब नाही मिळणार.
0: अच्छा,
1: है ना. आणि आजच्या कोविडमध्ये हायर अँड फायर चालू आहे. तुम्हाला जर अचानक सांगितलं त्यांनी की तू उद्यापासून कामावर येऊ नकोस, मग 2 ऑप्शन आहेत. एक तर रडत बसायचं, दुसरा ऑप्शन आहे की टार्गेट ठेवायचं. 8 दिवसामध्ये मी 8 इंटरव्ह्यू देऊन लगेच सिलेक्ट होईन कुठंतरी. आणि ते होतच सिलेक्ट, कारण जग खूप मोठं आहे, रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. आणि आपला जो जॉब आहे तो एक जॉब आहे आणि 1 मिलियन जॉब्स आहेत तुमच्या अराउंड, त्याच्यामुळं नथिंग टू वरी.
0: बरोबर. तुमच्या घरून असं तुम्हाला कधी विषय होता का की तुम्ही अशाच पद्धतीचं एज्युकेशन घ्यावं किंवा तुम्ही अशाच पद्धतीने?
1: नाही नाही नाही, असं काही नव्हतं.
0: तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे?
1: माझे बाबा शिक्षक होते.
0: अच्छा,
1: उदगीरला.
0: हो.
1: आणि आई हाऊस वाईफ होते.
0: बरं. अच्छा, आणि आता मग तुम्हाला काय वाटतं की भविष्यामध्ये, आता 8 वर्ष झालं तुम्ही तर अमेरिकेमध्ये राहत आहात, पण पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून असं काही अचीवमेंट करण्यासारखे विषय आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये?
1: हो, खूप विषय आहेत अजून अचीवमेंटचे. आता तिथं मी ऑलमोस्ट सेटल झालोय. इथं पण माझं एक घर आहे, तिथं पण माझं एक घर आहे.
0: अच्छा.
1: तसं म्हणजे अचीव करण्यासारखं बरंच काही राहिलंय अजून.
0: बरं.
1: जे आतापर्यंत जे देवाच्या दयाने मिळालंय ते सगळं चांगलंच आहे. भविष्यामध्ये पण मुलांना चांगलं शिक्षण देणं वगैरे ते आहेच आपल्या पाइपलाईन मध्ये.
0: आता जे मुलं आता सध्या जे ॲस्पायरिंग स्टुडंट आहेत सगळे

0: जे की या पद्धतीने विचार करत आहेत, मग ते तुम्ही जसं म्हटलं ते फक्त अमेरिकेला किंवा जर्मनीला असंच जावं असा काही भाग नाही आवटा, पण तरी सुद्धा आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना तुम्ही मग असे कुठले गोल्डन वर्ड सांगू इच्छिता आणखी की जेणेकरून त्यांना आणखी थोडंसं मोटिवेशन भेटू शकेल,
1: हार्डवर्क
0: आणि रियालिटी कळेल?
1: हार्डवर्कच म्हणजे तुम्हाला त्याला ऑप्शनच नाही आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळतच राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे वर्क लाईफ बॅलेन्स खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा पण एका लिमिटच्या वर नाही, आधी तुमची फॅमिली आणि मग तुमचं काम. 8 तासाच्या वर जर तुम्ही स्वतःची सवय लावून घेतली तर तुमच्या कंपनीला ते पाहिजेच आहे. तुम्ही 8 तासामध्ये जे काम करतात ते 8 तासामध्येच करायचं. जे लोक 16 तास बसतात ते ऍक्च्युअल काम 4 तास करतात, ते जास्त काम नाही करत, ते फक्त त्याला म्हणायचं नॉनसेन्स वर्क करतात.
0: अच्छा अच्छा.
1: वर्क लाईफ बॅलेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: अच्छा. जसं की आम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून काही विद्यार्थी पासआउट झालेले होते, ठीक, राजेश घेवारे म्हणून एक आमच्याकडे आलेले होते, त्यांचा पण आम्ही इंटरव्ह्यू केला होता. तर त्यांनी एक सांगितलं की त्यांचा जॉब सोडून त्यांनी एक कंपनी स्थापन केली बेंगलोरमध्ये आणि ते मग काही लोकांना एम्प्लॉय ठेवलं. त्यांनी अशी पण एक विनंती केली होती की बा जर आपल्या उसणाच्या परिसरातून कोण असे असतील तर ते येऊन त्या ठिकाणी काम करू शकतील किंवा त्यांना गायडन्स करायला तयार. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये असं काय तुमचं व्हिजन आहे का स्वतःची कंपनी काढणं
1: किंवा असं काही नाही आहे तसं व्हिजन माझं? माझं एक आयटी सोडून दुसरं काही बाकीचे बिझनेस करण्याचा प्रयत्न चालू आहेत. तर मग आयटीमध्ये असं माझा आत्ता तरी विचार नाही.
0: अच्छा.
1: अजून मी जास्तीत जास्त 10 वर्ष काम करेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही.
0: अच्छा.
1: तोपर्यंत मला माझं सगळं सेटल करायचंय, रिटायरमेंट लाईफ वगैरे.
0: अच्छा. तुमच्या काय असा आवडीनिवडी हॉबीज म्हणजे असं काही आम्हाला?
1: हो, मी म्युझिक स्टुडंट आहे, क्लासिकल म्युझिक शिकतो मी
0: आता सध्या पण.
1: हो, सध्या पण शिकतो.
0: अच्छा. तुम्ही काय गाऊ शकता?
1: हो, मी लहानपणी शिकलोय, मग नंतर खूप 25 वर्षाचा गॅप,
0: हो,
1: मग कोविडमध्ये परत एकदा त्याच गुरूंकडे जाऊन आम्ही ऑनलाईन सुरू केलं, आता चालू आहे तो प्रवास आमचा.
0: अच्छा. मग एखादं काहीतरी आम्हाला ते पण ऐकायला आवडेल. आता ही बाजून मुळातच आपल्या चर्चेतून आम्हाला ते जाणवले.
1: आता मला खूप अवघड आहे कारण मला बोलताना सुद्धा खोकला येते.
0: अच्छा.
1: मी नक्की तुम्हाला अगोर सरांमार्फत हे करेल.
0: नाही, अच्छा, ठीक आहे. पण आपण म्युझिक स्टुडंट म्हणून आपल्याला कुठल्या प्रकारचं असं म्युझिक जास्त आवडतं?
1: मला लहानपणी पासून हे आवडायचं, आपलं जुनं इंडियन फिल्म म्युझिक आहे आवडायचं, जुनं म्युझिक. पण आता मला जास्त क्लासिकल आवडतं.
0: क्लासिकल आवड. तर तुम्हाला असं आयुष्याच्या ह्या सगळ्या वळणावर तुम्हाला, तुम्ही जसं आता एक म्युझिक लव्हर आहेत, म्युझिक स्टुडंट आहात असं म्हणता, तर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर असे कुठले असे गाणे होते की जे तुम्हाला मोटिवेट केले तुमच्या अशा थोड्याशा लो फील करत असताना?
1: अच्छा, असे तसे तर खूप गाणे आहेत. आता
0: नाही, तुम्ही खूप सांगू शकता, आम्ही तेवढे
1: तुझसे नाराज नाही जिंदगी, ते मी खूपदा म्हणजे अगदी नेहमी ऐकतो गाणं.
0: अच्छा.
1: म्हणजे लो फील झाल्यानंतर वगैरे नाही, लो फील झाल्यानंतर मी फक्त मेडिटेशन करतो.
0: अच्छा. ओके.
1: म्हणजे गाण्यानं माझं काही लो फील जात नाही.
0: अच्छा.
1: पण थोडस बोर झालं की मी असे गाणे ऐकतो.
0: अच्छा.
1: आणि आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आल्यानंतर असं काही आवडीचं काही ऐकलं की थोडस तेवढ्या पुरतं बरं वाटतं.
0: तुम्ही इकडे ज्यावेळेस उदगीरमध्ये किंवा उस्मानाबादमध्ये राहत होता, तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग होतं, तुमचे मित्र, त्यांच्यासोबत मजा करणं असेल, त्यांच्यासोबत चष्टा मस्करी असेल, आता ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेमध्ये 8 वर्षापासून राहता, साहजिकच फॅमिलीसोबत राहत असाल, तर मग तिथलं आजूबाजू तुमचं वातावरण कसं असतं? किंवा तुम्हाला नवीन नवीन गेल्यानंतर असं कधी वाटलं का की आपण खूप
1: एकत्र? आपले खूप लोक आहेत आणि आमचा ग्रुप तिथे जवळपास 10-12 फॅमिलीज आहेत ज्या आम्ही सगळ्यासोबत असतो. अगदी एव्हरी विकेंड कोणाच्या तरी घरी काहीतरी कार्यक्रम असतो.
0: अच्छा.
1: आणि वाटतच नाही की आपण भारताच्या बाहेर आहेत.
0: अच्छा.
1: असं खूप मोठा आमचा परिवार आहे तिथे.
0: अच्छा. तर समीरजी, खरं तर तुम्ही येऊन खूप चांगले अनुभव आम्हाला शेअर केले. आम्ही परत, आणि विशेष असा आहे की रेडिओ तेरणाचं ॲप पण आहे, तुम्ही आयफोनला किंवा अँड्रॉइड फोनला तुम्ही ॲप डाऊनलोड करून ऐकू शकता. म्हणजे इव्हन जर तुम्ही अमेरिकेत जरी गेलात, अमेरिकेत कुठं राहता हे तुम्ही सांगा?
1: टेक्सासमध्ये, डॅलस.
0: हा. तर तुम्ही तिथं जरी राहत असाल तर तिथं तुम्ही हे रेडिओ तेरणाचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: नक्की नक्की.
0: उस्मानाबादशी कनेक्ट राहू शकता आणि तुम्हाला तुमच्या मातीचा सुगंध तिथं पण निश्चित तुम्हाला ऐकता येईल या रेडिओच्या माध्यमातून. तर आपण तिथंही रेडिओ तेरणा ऐकत राहू.
1: नक्की, आम्ही सांगू पण आमच्या मित्रांना ऐकायला.
0: येस. आणि आपण या ठिकाणी येऊन आपले अनुभव जे शेअर केले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
0: आणि आपण एकत्र आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी

मोबाईल क्रमांक आहे 9970500900 9970500000। ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: थोड़े से दुआ लगती है मनी।
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार नमस्कार नमस्कार। रेडिओ तेरणा 90.4 FM वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मी आहे RJ सायली, तुमच्या मनातला शब्दात मांडणारी। आणि आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे। आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टींबद्दल ज्या कदाचित आज आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे पडून आहेत। काही वस्तू वापरत नाहीत, काहींची चमक निघून गेली आहे, काहींवर धुळींचा थर बसला आहे, पण त्या वस्तूंना हात लावला की अचानक मन कुठेतरी भूतकाळात जातं। कधी आजीच्या घरात, कधी आजीच्या जुन्या घरात, कधी लहानपणीच्या दिवसात, कधी शाळेंच्या आठवणीत, तर कधी एखाद्या खास व्यक्तींच्या आठवणीत। हो ना, म्हणूनच आजचा प्रश्न खूप साधा आहे। तुमच्या घरात अशी कोणती वस्तू आहे जी तुम्ही कितीही नवीन वस्तू आल्या तरी जपून ठेवली आहे? जुना रेडिओ आहे, आजोबांचं घड्याळ, आईच्या लग्नातला एखादा डब्बा, आईच्या लग्नातली साडी, बाबांचा जुना कॅमेरा, जुने फोटो की अजूनही एखादं जुनं पत्र, तुम्ही आम्हाला नक्की सांगा। कारण आज आपण वस्तूंची किंमत नाही तर त्या वस्तूंमध्ये साठलेल्या आठवणींची किंमत जाणून घेणार आहोत। काही गाणी अशीच असतात ना, ती सुरू झाली की आपण गाणं ऐकत नाही, आपण आठवणीत रमून जातो। एखादं गाणं ऐकलं की शाळेचा पहिला दिवस आठवतो, एखादं गाणं ऐकलं की कॉलेजची मैत्री आठवते, आणि एखादं गाणं ऐकलं की एखादी व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते। आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात गाण्यांसोबत आठवणींचाही प्रवास करूया आणि ऐकूया एक सुंदर गीत।

जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन

मंडळी, तुमच्या घरात कधी जुना रेडिओ होता का? आज आपण मोबाईलमध्ये हजारो गाणी ऐकतो. यूट्यूब, स्पॉटीफाय, इंस्टाग्राम रील्स, एका क्लिकवर जगभरातलं संगीत आपल्याला हातात येतं. पण एक काळ असा होता जेव्हा घरात रेडिओ असणं म्हणजे घरात एक छोटंसं जग असणं. सकाळी रेडिओ सुरू व्हायचा, घरातली कामं सुरू असायची आणि कुठेतरी मागे रेडिओवर गाणी किंवा बातम्या सुरू असायच्या. कधी क्रिकेटचं समालोचन, कधी हवामानाचा अंदाज, कधी एखादा आवडता कार्यक्रम. आणि घरातली माणसं आपापल्या कामात व्यस्त असली तरीही सगळ्यांचं लक्ष त्या एका रेडिओकडे आणि त्या एका आवाजाकडे असायचं. आज त्या रेडिओची गरज कदाचित नाही, पण तो रेडिओ जर आजही घरात असेल तर तो फक्त एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नाही, तो म्हणजे आपल्या घराच्या एका काळाचा साक्षीदार आहे. आज आपण मोबाईलमध्ये गाणी ऐकतो, पण एक काळ असा होता जेव्हा घरातला रेडिओ सुरू झाला की संपूर्ण घरात एक वेगळीच शांतता आणि आपलेपणा पसरायचा. त्या रेडिओच्या आवाजासोबत कितीतरी अमूल्य असे क्षण गेले. आणि आज इतक्या वर्षांनी एखादं जुनं गाणं कानावर पडलं की वाटतं, अरे आपण पुन्हा त्याच काळात पोहोचलो की काय. तर अशाच एका सुंदर आठवणीसोबत ऐकूया एक एव्हरग्रीन गाणं.

मंडळी, आता बोलूया एका जुन्या वस्तूबद्दल आणि तितक्याच खास वस्तूबद्दल. आता बोलूया एका जुन्या घड्याळाबद्दल. आज स्मार्टवॉच आहे, मोबाईल आहे, डिजिटल क्लॉक आहे, पण एक काळ होता जेव्हा बाबांच्या किंवा आजोबांच्या हातातलं घड्याळ पाहून वेळ कळायची. कधीकधी ते घड्याळ बंद पडलेलं असतं, घड्याळाचं बेल्ट जुना झालेला असतो, काचेला ओरखडे असतात, तरीही ते घरात सुरक्षित ठेवलेलं असतं. कारण त्या घड्याळाने फक्त वेळ दाखवलेली नसते, त्याने आपल्या घराचा काळ पाहिलेला असतो. आजोबा ते घड्याळ घालून कुठे जायचे, बाबांनी पहिल्या नोकरीच्या दिवशी ते घातलं असेल, किंवा कदाचित एखाद्या खास दिवशी बाबांनी ते घातलेलं असेल. एखाद्या वस्तूची किंमत बाजारात कमी झाली असेल, पण आठवणीत तिची किंमत वाढतच जाते.

0: आत्ताच आपण ऐकलं एक एव्हरग्रीन सुंदर गाणं. आणि मंडळी, कधीकधी एखाद्या जुन्या वस्तूकडे पाहिलं की जाणवतं वेळ किती पुढे निघून गेली आहे. काही माणसं बदलली, काही नाती बदलली, काही जागा बदलल्या, पण त्या वस्तूने तो सगळा काळ जपून ठेवलेला असतो. म्हणूनच या क्षणी आठवूया त्यावेळेला.
1: Can I...

आता येऊ द्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या गोष्टींपैकी एका गोष्टीकडे, जुने फोटो. आज आपण हजारो फोटोज काढतो, एक फोटो आवडला नाही डिलीट, पुन्हा फोटो, पुन्हा सेल्फी, पुन्हा एडिट, पुन्हा फिल्टर. पण पूर्वी एक फोटो काढणं म्हणजे एक छोटासा इव्हेंट असायचा. सगळे नीट उभे राहायचे, कोणी डोळे बंद करू नयेत, कोणी हलू नये, आणि फोटो आला की तो फोटो म्हणजे जणू एक खजिनाच. आज कबड उघडलं, एखादा जुना अल्बम हातात आला आणि आपण एक एक पान उलटायला सुरुवात केली आणि अचानक आपण वर्तमानात नसतोच, आपण त्या फोटोमध्ये आणि भूतकाळात परत जातो. आईचा तरुणपणीचा चेहरा, बाबांची जुनी हेअरस्टाईल, आजोबा आजी आणि लहानपणीचे आपण, आणि आपल्यासोबत असलेली आणि आज नसलेली माणसं. एका फोटोमध्ये कितीतरी आयुष्य बंदिस्त असतं. म्हणूनच फोटो हा फक्त फोटो नसतो, तो वेळ थांबून ठेवलेला एक क्षण असतो. काही फोटो पाहताना आपण हसतो आणि काही फोटो पाहताना नकळत डोळे ओलवतात, कारण त्या फोटोंमध्ये आपलं बालपण असतं. अशाच बालपणींच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने आठवूया आणि ऐकूया एक सुंदर अप्रतिम गीत.

बचपन, बालपण, चाइल्डहूड काही म्हणा, ती निरागस्ता ते छोटे छोटे आनंद आणि अशी माणसं ज्यांच्यासोबत दिवस पुन्हा तंतोतंत जगता येत नाहीत, म्हणून या आठवणींसोबत आपल्या बालपणाला पुन्हा आठवूया. आज मॅसेज एका सेकंदात पोचतो. हाय, काय करतेस, काय करतोस, पोचली का, पोचलास का, कॉल कर आणि काही सेकंदात रिप्लाय. पण पूर्वी पत्र लिहिलं जायचं, पत्र लिहिलं जायचं, कागदावर शब्द लिहिले जायचे, तो कागद फोल्ड केला जायचा, एनवेलपमध्ये ठेवला जायचा, पत्ता लिहिला जायचा आणि मग वाट पाहिली जायची उत्तराची. त्या प्रतीक्षेतच किती भावना असायच्या, आणि जेव्हा पत्र घरी यायचं ते उघडताना मनात कितीतरी उत्सुकता असायची. आज टेक्नॉलॉजीमुळे अंतर कमी झालं आहे, पण त्या पत्रांमध्ये असलेला वेळ आणि भावना वेगळ्याच होत्या. कधी एखादं जुनं पत्र आजही घरात सापडतं. अक्षर थोडे फिकट झालेले असतात, कागद जुनाट झालेला असतो, पण शब्द आणि भावना त्या अजूनही जिवंत असतात. या पत्रांच्या आठवणींना साजेसं एक सुंदर असं गीत ऐकूया मंडळी.

मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे सायली, तुमच्या मनातल्या शब्दात मांडणारी. आणि आज आपण अशा विषयाबद्दल बोलतोय जो विषय आपल्या सर्वांसाठीच खास आहे. आपण बोलतोय घरातल्या जुन्या वस्तू आणि त्यांच्या मागच्या गोष्टीबद्दल. कारण वस्तू जुन्या होतात पण आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. आता जरा घराबद्दल बोलूया. काही घरं आपण सोडून पुढे जातो पण मन मात्र तिथेच राहून जातं, आणि ते असतं आपलं जुनं घर, जुनं अंगण. भिंतीवरचा तो जुना फोटो, खिडकीजवळची खुर्ची, स्वयंपाकघरातून येणारा सुगंध आणि या सगळ्या गोष्टींची किंमत बाहेरच्या माणसाला कदाचित कधीच समजणार नाही. पण त्या घरात वाढलेल्या व्यक्तीसाठी ते घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. ते म्हणजे बालपण, कुटुंब, सण, भांडणं, हसणं आणि असंख्य आठवणी. घर बदललं तरी आठवणींचा पत्ता बदलत नाही. ज्या घरात आपलं बालपण गेलं तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात आपली एखादी गोष्ट लपलेली असते, आणि म्हणूनच या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी, या घरांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्यासाठी एक सुंदर गीत ऐकूया.

आता अशी एक आठवण जी अनेकांच्या घरात अजूनही जिवंत असते, आजीचा डबा, आजोबांची खुर्ची, आजोबांचा चष्मा किंवा कपाटात ठेवलेली एखादी छोटीशी वस्तू, आपण म्हणू शकतो ही वस्तू आता वापरत नाही, पण घरातली एखादी व्यक्ती म्हणते ठेवू दे, आठवण आहे. आणि खरं तर त्या एका वाक्यातच सगळं आहे, कारण वस्तू आपल्याला त्या व्यक्तीची जागा भरून देत नाही, पण तिची आठवण कायम जिवंत ठेवते. आठवणींना आपण थांबवू शकत नाही, त्या येतात, त्या जातात, कधी हसवतात, कधी डोळ्यात पाणी आणतात, पण कदाचित आयुष्य सुंदर असण्याचं एक कारण हेही आहे की आपण गेलेल्या क्षणांना पुन्हा मनात जगू शकतो. आणि आता ऐकूया माझं आवडतं एक सुंदर गीत. आणि मंडळी, हे गाणं तुम्हालाही तितकंच आवडेल.

कधी पावसाचा सुगंध आला की बालपण आठवतं, कधी एखादं गाणं ऐकलं की एखादी व्यक्ती आठवते, कधी जुन्या पुस्तकांचा वास आला की शाळा आठवते, आणि कधी एखादी वस्तू हातात घेतली की संपूर्ण एक काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. आठवणींचे हेच तर वैशिष्ट्य आहे, त्या दिसत नाहीत, त्या जाणवतात. त्यांना हातात धरता येत नाही, पण एखाद्या जुन्या वस्तूमुळे त्या पुन्हा आपल्या जवळ येतात. काही आठवणींसाठी मोठी कारणं लागत नाहीत. एखादा आवाज, एखादा सुगंध, एखादं गाणं किंवा एखादी छोटीशी वस्तू पुरेशी असते आणि मन मग स्वतःच एक सुंदर प्रवास सुरू करतं. आता ऐकूया एक सुंदर गीत.

चला आता तुमची वेळ. तुमच्या घरातली अशी कोणती वस्तू आहे जी तुम्ही अजूनही जपून ठेवलेली आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, तिच्या मागची गोष्ट काय आहे? तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे आजोबांचं जुनं घड्याळ आहे. ते आता चालत नाही, पण आजोबांची आठवण म्हणून मी ते जपून ठेवलं आहे. किंवा माझ्याकडे शाळेचं जुनं रिपोर्ट कार्ड आहे. वस्तू कोणतीही असू शकते, पण तिच्या मागची भावना नेहमी खास असते. तुमची स्टोरी कदाचित दुसऱ्या कोणाच्या आठवणींनाही स्पर्श करेल. मित्रांनो, नवीन वस्तू आपल्याला आनंद देतात, पण जुन्या वस्तू आपल्याला आपली ओळख करून देतात. त्या सांगतात आपण कुठून आलो, कोणासोबत वाढलो, किती बदललो, आणि आपल्या आयुष्यात कोण कोण होतं आणि कोण कोण आहे. म्हणून घरात एखादी जुनी वस्तू असेल जी आज उपयोगात नाही, ती लगेच कचरा म्हणून फेकून नका देऊ. एकदा तिची गोष्ट ऐका. कदाचित त्या वस्तूला तुमच्यापेक्षा तुमच्या घराची जास्त माहिती असेल. कदाचित तिच्याकडे तुमच्या कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या आठवणी असतील. आज घरी गेल्यावर थोडा वेळ काढा, तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूजवळ बसा, ती वस्तू हातात घ्या आणि स्वतःला विचारा, ही वस्तू माझ्यासाठी इतकी खास का? कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट आठवेल, कदाचित एखादा चेहरा आठवेल, कदाचित एखादा आवाज आठवेल, किंवा कदाचित एखादं असं नातं जे आज आपल्यासोबत नाही. आणि त्या क्षणी त्या वस्तूची किंमत तुम्हाला नव्याने समजेल, कारण वस्तूंची किंमत नेहमी त्यांच्या नवीनपणात नसते. कधीकधी त्यांची खरी किंमत त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये असते. आणि आता या सुंदर आठवणींच्या प्रवासाचा शेवट एका अशा गाण्याने करूया जे आपल्या सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून जाणार आहे, ज्याच्या प्रत्येक शब्दात जवळीक, आठवण आणि आपलेपणा जाणवतो. तर ऐकूया गीत

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।